0: प्रसारणं पुनः प्रसारणं च न कुर्युः इति दूतावासेन अनुरोधिताः स्थानीय अधिकारिभिः आधिकारिक माध्यमैः प्रसारितानां निर्देशानां पालनमपि कर्तुं तान् सूचितम् प्रवासी भारतीय सहायता केन्द्रस्य अहोरात्रम् उपलब्धा दूरभाष सहायता सेवा निःशुल्क दूरभाष संख्यायां 8-0-0-2-4-7-1-2-3-4 इत्यत्र उपलब्धा अस्ति क्रिकेट क्रीडायां भारतम् अद्य रांची नगरे वेस्ट इंडीज दलं सम्मुखी करिष्यति इति वार्ताः
1: ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ವಿಜಯಪುರ ಈಗ ಸಮಯ 7 ಗಂಟೆ ಆತ್ಮರೆ ದಿನಾಂಕ 12/10/2026 ನಮ್ಮ ಸುಪುತ್ರ ಹರ್ಷವರ್ಧನ ಜನ್ಮದಿನವಿದ್ದು ಅವನು 100 ಕಾಲ ಸುಖವಾಗಿ ಬಾಳಲಿ ಎಂದು ಹಾರೈಸಿ ಶುಭಾಶಯ ಕೋರುವವರು ತಂದೆ ಚನ್ನಬಸಪ್ಪ, ತಾಯಿ ಸುಪ್ರಿಯ, ಅಕ್ಕ ಮಾನ್ಯ, ದೊಡ್ಡಪ್ಪ ದೊಡ್ಡಮ್ಮ ಹಾಗೂ ಬಂಧು ಮಿತ್ರರು.
2: ಆಕಾಶವಾಣಿ
3: ಆಕಾಶವಾಣಿ
2: ಆಕಾಶವಾಣಿ
4: ಆಕಾಶವಾಣಿ
2: ಆಕಾಶವಾಣಿ
3: ಆಕಾಶವಾಣಿ
5: ಆಕಾಶವಾಣಿ
2: ಆಕಾಶವಾಣಿ
3: ಆಕಾಶವಾಣಿ
5: ಆಕಾಶವಾಣಿ
6: ಆಕಾಶವಾಣಿ
3: ಆಕಾಶವಾಣಿ
2: ಆಕಾಶವಾಣಿ
5: ಆಕಾಶವಾಣಿ
2: ಆಕಾಶವಾಣಿ
3: ಆಕಾಶವಾಣಿ
5: ಆಕಾಶವಾಣಿ
2: ಆಕಾಶವಾಣಿ
5: ಆಕಾಶವಾಣಿ
3: ಆಕಾಶವಾಣಿ
2: ಆಕಾಶವಾಣಿ
3: ಆಕಾಶವಾಣಿ
7: ನಾವೆಲ್ಲ ವಿಜಯಪುರ ಆಕಾಶವಾಣಿ ಆಸೆಗಳು ನೀವೆಲ್ಲ ಟ್ಯೂನ್ ಮಾಡಿ 101.8 FM.

0: बेटा
1: माउंटेन
0: हु
2: फ्लावर
0: बेटा तो हु
1: माउंटेन फ्लावर
0: इसीले इरली मलये बरली काडल्ली मेडल्ली हलवे
1: एल्ले इन्नोंद सल हेळु
0: इसीले इरली मलये बरली ಕಾಡಲ್ಲಿ ಮೇಡಲ್ಲಿ ಅಲೆವೆ
1: ಸನ್ಲೈಟ್ ಲೆಟ್ ಕಮ್ ರೈನ್ ಲೆಟ್ ಇಟ್ ಕಮ್ ಫಾರೆಸ್ಟ್ ಮೌಂಟೇನ್ ಐ ಗೋ ರೋಮಿಂಗ್
0: ಶಲ್ಲಿ